दिखाई झनझन तू पतली कमर तू ही चाल बफेन उसते सिस्टम रावल ले तो तू काहे साइकिल बहन कच कच गाते मोर पागल मन चाहे भाग तू कैलाली बाजार चाहे तू नर के सजन तू मोर हो आंख नजर।